0: det er Sinert, der vokerer. Som Sinert. Slihjeltel. Hotte. Sajordik. Hvis man controlling power chai. Man ko control kar sake. Buddhi ko ekakar kar sake. Nahi to aadaton ki to pareshan hote rahenge. Pehle ekakar kare tabhi vidhi bane. Acha.
1: आप सुन रहे हैं शिवा रेडियो, सत्यम शिवम सुंदरम।